0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಹಲೋ
2: ಹಜೂರ್ ನಮಸ್ಕಾರ.
1: ಹಲೋ
2: ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕಾ, ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಹಲೋ ಹಲೋ ಹಲೋ, ಅಲ್ಲಿ ಠುಲು ಸ್ವರಲ್ಲಿ ಬೋಲಿಸ್ ನ. ಖೈ ಕು ಬೋಲೆಗೋ, ಮೈಲಿ ಕೈ ಭರೇ ಪಾಯಿನ.
2: ಹಜೂರ್ ಕಾಕಾ ನಮಸ್ಕಾರ, ಮ ಭತೀಜ್ ಬೋಲೆಗೋ, ಭತೀಜ್ ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಏ ರಾಮು, ಹೇರ್ನ ಮೇರೆ ತ ಕಾನ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಭಯರ ತಿತಿ ರಾಮ್ರೋಸಂಗ ಸುನ್ನೆ ಮೆಸೇಜ್ ಪಾವುದಿನ.
2: ಓ, ಯೇ ಕುರಾ ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೋ ಕಾಕಾ. ಅಲ್ಲಿ INF ಹರಿಯೋ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ನ ಕಾನ್ಕು ಉಪಚಾರ ಕೇಂದ್ರ ಖುಲೆಗೋ ಛ. ಕಮ್ ಮೂಲ್ಯಮೈ ಉಚ್ಚ ಸ್ತರಕ ಸೇವಾ ಪಾವನ ಸಕಿನ್ ಛ. ತೀ ಗೈರ ಕಾನ್ ಜತಾನು ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೋ.
1: ಅನಿ ಹಾಮಿ ಕಾನ್ ಕಮ್ ಸುನ್ನೆಲೈ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ ತ ಭತೀಜ್?
2: ಹುಂಚ ಕಾಕಾ ಹುಂಚ. ಕಾನ್ ಪಾಕೆಕು, ಕಾನ್ ದುಖೆಕು, ಕಾನ್ ನಸುನ್ನೆ ವಾ ಕಮ್ ಸುನ್ನೆ, ಕಾನ್ ಕರಾವ್ನೆ ಚಿಲಾವ್ನೆ, ಕಾನ್ ಡಮ್ಮ ಹುನೆ, ಕಾನ್ಕು ನಜಿಕ್ ಸುನ್ನಿನೆ ವಾ ಗಿರ್ಖಾ ಪಲಾಯಕು ಛ ಭನೆ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ.
1: ಅನಿ ಕತಿ ಬೆಲಾ ಬಸ್ತುಂತ ಡಾಕ್ಟರ್?
2: ಅಬ ಭ್ಯಾವ್ನು ಹುಂಚ ಭನೆ ತ ಬಿಹಾನ ದಿವಸ ಜಾನು ಭಯ ಹುಂಚ. ಭ್ಯಾವ್ನು ಭಯನ ಭನೆ ಸಂಧ್ಯಾಕಾಲೀನ ಸೇವಾಮಾ ಸಾಂಜ 4 ಬಜೆ ಭಿತ್ರ ನಾಮ ದರ್ತಾ ಗರೈ ಹಾಲ್ನುಸ್, ಅನಿ 4:30 ಬಜೆ ಬಾಟ ಡಾಕ್ಟರ್ ಲೈ ದೇಖಾಉನುಸ್.
1: ಲ ಯೋ ಕುರಾ ಚೈ ಗಜ್ಜಬ್ ಸುನಾಯ ಭತೀಜ್, ಮ ಯೋ ಕುರಾ ಟೋಲ್ ಚಿಮಿಕ್ ತಿರ ಬನಿ ಭನಿ ಹಾಲ್ಚು.
3: INS ನೇಪಾಲ ಹರಿಯೋ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ತಥಾ ಪುನಃಸ್ಥಾಪನಾ ಕೇಂದ್ರ ಪೋಖರಾ 15 ನಯಾ ಗಾಂವ್. ಫೋನ್ 061-433-342-433-640.
4: पर्यटकीय नगरी पोखरामा मेट्रो सिटी हस्पिटल प्रणाली सृजनाचोक पोखराले विभिन्न किसिमका विशेषज्ञ चिकित्सक सेवाहरूको उपचार ल्याएको जानकारी गराउँदछौ.
5: हाम्रा सेवाहरू:
4: हार्ट जोड्ने, नसा तथा मेरुदण्ड रोग,
5: जनरल सर्जरी, सबै प्रकारका अपरेशन सेवा,
4: मृगौला तथा मूत्र रोग, युरो सर्जरी,
5: पेट, छाती, मुटु, थाइरोइड तथा मधुमेह रोग,
4: न्युरो सर्जरी सेवा,
5: बाल रोग,
4: नाक कान तथा घाँटी रोग,
5: मानसिक तथा स्नायु रोग,
4: प्रसूति तथा स्त्री रोग,
5: छाला, यौन तथा कुष्ठ रोग,
4: नेत्र रोग,
5: दाँत तथा मुख रोग,
4: क्यान्सर रोग, दूरबीन र लेजर प्रविधि प्रयोग गरी गरिने विभिन्न अपरेशनहरू, अत्याधुनिक माइक्रो डिभ्राइडर प्रविधिद्वारा नाक कान तथा घाँटी रोगको अपरेशन,
5: 24 घण्टा एम्बुलेन्स, इमर्जेन्सी, अत्याधुनिक प्रयोगशाला तथा फार्मेसी सेवा,
4: सुविधा सम्पन्न ICU सेवा,
5: डिजिटल एक्सरे,
4: सिटी स्क्यान सेवा,
5: भिडियो एक्सरे, इको कार्डियोग्राफी,
4: इन्डोस्कोपी, ECG, EEG, PTA,
5: फिजियोथेरापी, युरोफ्लोमेट्री,
4: केमोथेरापी,
5: सुरक्षित गर्भपतन सेवा,
4: होल बडी चेकअप, हेल्थ प्याकेज,
5: मेट्रो सिटी हस्पिटल प्राली, पोखरा 8 सृजना चोक कास्की.
4: फोन 061-572-648, 572-849.
6: घुट्टू घुट्टू पियो या सिर्फ मरमायो,
7: अब घर पियो लाइकिंग.

0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಘರ್ ಹೋಸಿಯಾ ಆಫೀಸ್, ಹೋಟೆಲ್ ಹೋಸಿಯಾ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್, ಚಿಟೋರ ಭರ್ಫರ್ದು ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸೇವಾ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್, ಪೋಖ್ರಾಕ ಬ್ರಾಂಡ್, 25 ವರ್ಷಕ್ಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಗತಿ ಸಹಪಾರ, 1 GBPS ಸಮ್ಮಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಬಹಾರ, ಸ್ಟ್ರೀಮಿಂಗ, ಗೇಮಿಂಗ, ಕಾಮ ಹೋಸಿಯಾ ರಮಾಯಿಲೋ, ಜಾ ಸುಕೆ ಜಾವ್, ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾ ಕುನೆ ಗಡಬಡಿ ಸೈನ ಢಿಲೋ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸದೈ ತಪಾಯಿಕು ಸಾಥ್ಮಾ, ಹಿಜೋ ಆಜ ಭೋಲಿ ಹಮಿ ಸೌ ತಪಾಯಿಕು ಬಾಟುಮಾ, ಚಿಟೋ ಭರ್ಫರ್ದು ಸುಲಭ್ರ ಸಹಜ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್ ತಪಾಯಿಕು ಪೈಲ ರೋಜಾಯ.
2: ಗೋಯಲ್ ಮೆಟಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಕೋ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಉತ್ಪಾದನ, ಜಿಂದಾಲ್ ಎಸ್ಎಸ್ ಪೈಪ್ ನೇಪಾಲ್ಸ್ ನಂಬರ್ ಒನ್ ಬ್ರಾಂಡ್. ನಕ್ಕಲಿ ದೇಖಿ ಸಾವಧಾನ, ಜಿಂದಾಲ್ ಕೋ ಲೋಕಪ್ರಿಯತಾಲೆ ಗರ್ದಾ ನಕ್ಕಲಿ ಜಿಂದಾಲ್ ಬಜಾರ್ ಮಾ ಆಯೆಗೋ ಹುನಾಲೆ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಮಾ ಮಾತ್ರ ನಭೈ ಪೈಪ್ ಮಾ ಪನಿ ಜಿಂದಾಲ್ ದೇಖೆಕೋ ಪೈಪ್ ಮಾತ್ರ ಖರೀದ್ ಗರ್ನು ಹೋಲಾ. ಟಿಕಾವ್ ರ ಗುಣಸ್ತರೀಯ ಕಾಮ್, ಜಿಂದಾಲ್ ಪೈಪ್ ಹೋ ಯಸ್ ಕೋ ನಾಮ್.
3: शहीद गंगालाल राष्ट्रीय हृदय रोग केन्द्र बासबारी काठमाडौँ का वरिष्ठ मुटु रोग विशेषज्ञ डाक्टर बर्कदिन खान अब पोखरामा. उपचार हुने समस्याहरू: उच्च रक्तचाप, उच्च कोलेस्ट्रोल, निरन्तर छाती दुख्ने, मुटुको धड़कन बढी भएको, शरीर सुनिने फुल्ने, मुटुको बाथ रोग, मुटुको भल्भमा समस्या, मुटुको चालमा गडबडी आदि. साथै इको र ईसीजी को सेवा पनि उपलब्ध रहेको छ. बिरामी जाँच यही साउन 23 गते शनिबार बिहान 9 बजेदेखि दिउँसो 3 बजेसम्म. सम्पर्क परिचित मेडिकल हल प्राली, परिचित स्वास्थ्य क्लिनिक, पोखरा 4 गैरापाटन पालिखेचोक. सम्पर्क 98434-032-29, 98028-59321, 061-581-871.
4: बर्दी हिमालको काखमा स्वादको नयाँ गन्तव्य माछापुछ्रे गाउँपालिका वडा नम्बर 8 लुम्ब्रेमा खुल्यो आधुनिक ट्राउट रेस्टुरेन्ट. विदेशको अनुभव आफ्नै माटोमा, स्वादको पहिचान ताजा ट्राउट, रमणीय वातावरण, उत्कृष्ट सेवा. आजै पुग्नुहोस् लङ जाने बाटो मर्दी हिमाल तर्फ लुम्ब्रेमा. याद गर्नुहोस् पोखराको हरिचोक हेम्जा हुँदै मिलनचोकबाट दाहिने मणिलाल मार्गबाट पक्की सड़क भएकाले सहजै पुग्न सकिने. सम्पर्क 98560-81-331, 97614-11905. मर्दी हिमाल ट्राउट फार्म, स्वाद दृश्य र अनुभव एकै ठाउँमा.